ऐसुंगे खोगनो सोचकम नए ऐसुंगे खोगनो ते ये ना ठठ में क ते हंच नहीं चले ना ता रोंग खा दर का ता नज़े क ना चुकर गिन जी ता मैंच क ताग छते यार चंग गमन चेंज ताग खाई चोजी ता गाखा चेंजिंग खास कुन दर का ताग चुकर गिस चलवाई यंस ते तो ना गमन स्कूनों दे ताऊ तक्षे तंजो क ता वामन स्कूनों त ये ना जी यं तेरा सामुह तंजो क से चले तनीता नेरुंग ना मैंचंग सोमा सलस को नो तंद आ ताग शिग्रे नेरुंग के चकनु के ताग मैंचंग आ तं दमो कुनान ढगजरे संग रिटरन दरे इग्नोर्ट के खोरसरे ते तंग ता ताग सोआ पंगते मुखु सलस तनीता सोआ त सलवी ढगजरे जिता तरं ताग नेरुंग तंग सोआरे रेटर करगा मुखुत सेलास त्यांच नीचरेज नाता टू तंग चाउ निकर आ सेंचंग न्योम जिता ताग टू चाउ निकर आया ता ताग सेंचंग दरका चजन ता न्योम गजी दोर्दी संत रोमाना ना दोर्दी द मो जाम जम ते सोंग मे कशी सोंग आतरस रिमगत ताग सलवी सि कोम नस तांदना चंग जों नो अयोंग खा राखा गोखा नाखा तंदो ने अबब जी खा आ नेंगुन मैंचंग सोमा Oya tan da da ga shiga su gu nari. Tato ni sowa tang chi waas. Tato ni chuk si kum na chiang kha, chimsha ga kha, li kha, gu kha. Tato ni rakung ga kha, gha kha, chenzing ga kha tang chi wa. Tato ni da da ga nyumbi si kum na da ga ngamung ga kha, chu ga kha, chau ga kha, nikar. Tato ni da san chang. ओ ताची कोपी छोना जी ते तना ता कोनी जना दोर्दी संग चुक ड्रोमा के नंग सीग कोर्नी ताग असल चुल गन्यों बा दचो ता चुनशन दिखे जग दे तंग तं दिखे चंगो नो तरे ते तना ता कोनी जज के ता छरे ते तना ता वो कसवार खाग जोंग चेंब खर्द जज ग हंचनी बचपो ते खासर लोगों लडब कर दोर्दी संग चुक ड्रोमा ते डोनी संबाई की खवान जुर के दर्श थपा ओतान दर कता चग मोटो छि ये त्यान छि नि इंजे ज कता ताग ती नंग नि ता बचपो त खासटा आ तें रो नि संबाई हि खवान जुर जंग ताग दर्स थपा ते रो नि ता छरे त दोर्जी संग ति ड्रामा दछु ग नंग ग ता नंग तो र का छजरे त ना ता ताग नेला जरी दा तंग नि ता नेल त चोचे को ग ते ता खर गे आ सबचे ना डा ले ये ना डा लोक्स कर यो नु नंग ग छनशे क रंग जन ता छि ग बुनि ता ngोटो यो नु जम छन त मोजरे ते त ना ता दे इंजे ज क ता छरे ज ना सी ग फनि त से टक त से पा ग ग छपसे ता व ता द नि ngोटो जन दो दि तंग नु ता दर Oya, te tong na ta ta ga kuni ta tikhe ta ta ga si ki pani shi chak ta xe pa ga ta shibshi ta ndordi ga chata ta ngotro shi char war. Te tong na ta chare na ta ta ga ngay zhig na nga thong gui war. Ngay zhig na nga ta ta ga chig chare ta ta na jizhig chua si ki leer tembi si si. Ta ta ga chu jizhig na nga ta ta ga chua si si kono. O ta ndih kap ga ta ta ga ta nang tong rika ngotro hi chare. Te tong na ta ta ga ngay zhig na nga ndare. Te yang khwardan jizhig xe pa kai je ki si. Tandi kamni taga khwardan jizhig xe pa kai je yindri ta zo chare zina ta. Sangji manji lama ga ta taga chawa chizhig ili da tanga ta chongsong ili jiz kong ti shinari. Chongsong rikwi yihiz kono ti taga ta taga mara lansong nari. Te tang na ta ndih kam ni chare zina ta xe jin da ta ga sangji manji lama ga ta ta ga chaz go nara kai chalwa. Chang song ri kui yixi is kono tewa zang ga mara song nu tab ga ta chare zina ta xe pa kai ji is kono jim chan tari. Te tang na ta xe ji ka nang ga ni chashika ya chi ta chirwa zi ta xe ji in jiz ka kar ge ni chikchik zi ta ta mo zika tuan chan ra mara. Tsige zi chik nang tuan chenpo. अनि रेरिग न ले अंगारी टिगरी दंडी जटी थे वन ते ता ता अनि चछि गोरे अनि अनि इसको नो दे इंज न ता नंगतुन छेंबो अनि सा अम तेंज ताव ओ ता तमो इनो ताव क ता अनि इसको यार ते ता ता अनि चछि गोन र ता कोर्दन जज ग आ दि तंब निवा छप क इज क नंगतो इंज न द मुस्क न दियोन ते ता ता दि याचे त चरवा छिग छजरे त न ता छवासी चिनी रेस Deta jindan na ta taga mhenpa namga chua si tas kiyoar. Ta chua si ser gonu ga jimtsan ra chazirayta na ta sinda su chor shepi ta taga jayinbi na ta taga chua si isi. Ta yin utapka ta chirayza na ta azi si tas nand kiyo amari. Ta chua si tas kiyoar. Tiga itang na ta chirayza sama ta chirayza na ta ranga huo jikju karu manis kiyoar. Ta su chor shepa mgila zong datang taga ndi zhongna randikhe song kiyoar.
Aya, titang na da chua sikye nila inje na da sikye chitang sidam, sikye rambar zawa ji li samga dhanyi chanta song yos. Aha, titang na da sikye sidam, sikye rambar zawa ji, oda li sambu tari. Aha, da sikye chil inje na jiri li dungu mundu khuri da di chua sikye niga nunga. Oda, di nang na inje zika da da ga samagirik sa jirwa yung zoku da nginzin chi. Aha, di da ga ru, niwa. Tito ni ta ta ga kharga ta ga tenchil, a tir ka ta ta ga ndordi li tige ta tzatun ji tsata ta tige e ngocho chi zhore. Ta yanchi ni ta chirez na ta si abdamba as kunu. Ta khasi abdamchil ta inje na ta khasi mtho pe rikse chirwa ta sanya namar ta adam kunu. Aya khasi mtho pe rikti madam na chirez na liso anu pa tewa asi. Tidang da khasi chopi rikta chir sina chukwa dam guga. Rita rata chirez na da kage chua singa chukwa. Tidang da si chukwa rambar za guga iski war. Aya tidang da nangtun da chuk sambu guda chua siga ni da nangtun yungsa zukwa da ten yuwar. Tidang da chirez na azo si chua manshi vzhiz kunu nanga nesu chiku karge da da ga sipchi ga da nangtun yungsa gu kongra dari. Rita rata di kapka da ga zu chirez na da Nya namitsiga amgi da tanga songyo ari. Tei nu tabga da chirez na ta manawa nivar shepi ta nangtunga nanga ta zuu a da kachin, a da da ga mita marunga, a da chua siki na inu jimtsan tamosri. Andara siki chala siki chatang kumji chala shi si kumji arig ariri jan shepar sha osi. Tei da da da ga si chika liyan dikamni inja na ta da da ga samatir ka ngin zindi ta zu ta si ga chata kum ga chala shi. Отыге тадага сикумнига аева кари дэтэнг та тхэ сонни джимсэн тэмузри тэйтаната тхомрэн джината сичи цэшэкиенс ая тач сичи цэлэс кону та тонсэн тунгумуло хотари тэйтаната сичи цэлэш ипала шэджили а та силан джаха нэмгэл ижрангас ая тэйтаната азо хотэн джэжэгэ нэнгэ гомпа тартэ на чэрэзна та синдэ та чэрэн джэргэргэсэ чэрва хагэргэсэ чэрва Andam gargisa chirwa. Tito ni ngak gargisa chirwa. Ngas konon da inja na ta ngongat. Ta azo ta ga choma gargisa chirwa. Azi tangsang ja na karki ka ngochus konon ngochut. Aya tani da chiri ijir. Isi jarwa gargisa chirwa. Tari shi songwa tar da azabshi rgichi tongkong da ngu mandawi chanesi. Ta azabshi azi tang na kongni ngishe konon ta da ga azo sama zinanda. Sikum zinanda. Ota zavr shiawa tari. Ti tana ta nda inja zika ta ta ga zavshia ga kong inja zika da chare zina sama ta yongkong shekio. Ti tana ta sama ga yongkong da da chazire tana ta ota ta ga kharge tongkong ra ngu mandra nuga chani ta kharge ta njirka riksa chirwa ga demtsan shikche. Ti tro ni kha ga rikka demtsan nyi che, anam ga rikka demtsan sam che, ngonga ga rikka demtsan zhe che, Tani da chirez na isi jarwi rikka demtsan, damuzika ta ta ga zhini nga. Tani da da chirez ta ta khwardin jizhiga na ngitin ta ta namba nga rikten ukezi. Ti da na ta di tongkong kunaz nara chikchik mandrik. Azafshaga nanga tongkong kunaz nara chikizim mandrik nidam. Tongkong ngoma u chazire ta na ta achi uka surika nangni sheli song na njarigita shokchigire. Khagirigita shokwanyire. Tento ni ta ta gandhi ngonga karga ta shuk samdi, ta shuk sambu suu shuk sambu nda churi. Te ta ta anama chonja zika njarka nang nara yo nara khaga nang nara yo. Ta ga ngonga ka nang gara ta lala zika nang na sakhanga nang nara yo nara namta. Te ta ta namta chare zina ta kanchap tika ge. Rita rata chare zina ta njarka karga sa chirwa, khaga karga sa chirwa, ngonga karga sa chirwa ta Kharsang terangga tichun damuzar kotan ruwa mirgnda pheje shungtana ta alonbara alonzi ta jinta mahtena detanga ta aisa jor gori. Ta aisa joris kuntari. Aya, ta aisa jorwa ziri tazo cherezna aisa kor tazo gaya naru ayus konu ta o tin divi yigi tari. Tanda chartanga zo taga jitabka nyanga inzanara chujire. Rita rata nde chikchikwa ka yang kertang ramu teni ching rashiri jamna cheretazunna. Aiyuwa indi tazo chare tazna ngugo nugu jimtsantari. Tandige haratsara aiyugo nugu. Tidangna ta gai sambayi na chare zna ta ngu tsarsung nugu shekiwa. Tidangna ta nda kangan rechakka tazna sama aiyuhku yena yinchik munchik sama ta gugore.
ཁྱི ཕྱད མམ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ གསྲ